रामकृष्ण हरी। इथे सगळ्यांना हवं असतं थोडं अधिक थोडं जास्त, हमी सकट सुख

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 14 जून। चला तर मग चेहऱ्यावर एक गोड हसू आणूया आणि आजच्या दिवसाचं स्वागत करूया। शुभ दिन आयोरे, चला जाणून घेऊया आजच्या दिवसाचं महत्त्व। आज 14 जून हा दिवस जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जागतिक रक्तदाता दिन, सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वेच्छेने नफा न कमवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो। रक्तदान करा आणि जगाला वाचवा हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे। ध्वज दिन, 1777 मध्ये अमेरिकेने अधिकृतपणे आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला, त्याची आठवण म्हणून अमेरिकेत आज फ्लॅग डे साजरा केला जात असतो। आजच्या दिवशी क्रीडा, राजकारण आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचा जन्म झालाय। राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि आपल्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालणारे धडाडीचे नेते, आज त्यांचा वाढदिवस। डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती। स्टेफी ग्राफ, टेनिस जगतातील महान खेळाडू, ज्यांनी तब्बल 377 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखलं आणि 22 ग्रँड स्लॅम पदकंसुद्धा जिंकली। किरण खेर, भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनवरील उत्कृष्ट अभिनेत्री आणि राजकारणी। के आसिफ, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महाकाव्य मानल्या गेलेल्या मुघले आजम या चित्रपटाचे महान दिग्दर्शक। स्मृती दिन, आजच्या दिवशी आपण अशा काही व्यक्तींचं स्मरण करतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रात न मिटणारा ठसा उमटवला। सुशांत सिंग राजपूत, बॉलिवूडचा एक अत्यंत प्रतिभावान, विज्ञानाची आवड असणारा आणि आकाशातील ताऱ्यांवर प्रेम करणारा अभिनेता। 2020 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं अचानक जाणं चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेलं। मॅक्स वेबर, आधुनिक समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राचा पाया रचणाऱ्या महान विचारवंतांपैकी एक। स्वतःचा शोध घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला झोकून देणं। आणि आजची बोधकथा, रोहन नावाचा एक तरुण मुलगा होता। त्याला नेहमी वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण काय करावं हे त्याला समजत नव्हतं। 14 जूनच्या दिवशी कॉलेजात जात असताना त्याला एका हॉस्पिटल बाहेर जागतिक रक्तदाता दिनचा बोर्ड दिसला। त्याने आज जाऊन आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केलं। रक्त दिल्यानंतर त्याला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळालं। या घटनेला 5 वर्ष झाली। एक दिवस रोहनचा मोठा बाईक अपघात झाला, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याचा खूप रक्तस्राव झाला होता आणि त्याला ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची तातडीने गरज होती। सुदैवानं आदल्याच दिवशी एका अनोळखी व्यक्तीने रुग्णालयात येऊन रक्तदान केलं होतं। त्या रक्तामुळे रोहनचे प्राण वाचले। जेव्हा रोहन शुद्धीवर आला तेव्हा त्याला निसर्गाचा एक सुंदर नियम समजला। तात्पर्य हेच, आपण दिलेलं दान किंवा केलेली मदत कधीही वाया जात नाही। तुम्ही जगाला जे देता तेच फिरून योग्य वेळी तुमच्याकडे परत येतं, त्यामुळे मदत करायला कधीही मागेपुढे पाहू नका। श्रोते हो, अनेकदा आपण पंचांग, मुहूर्त किंवा ग्रहांची दशा पाहून ठरवतो की आजचा दिवस चांगला आहे की वाईट, पण निसर्गानं आणि ईश्वरानं आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन दिवस, प्रत्येक नवीन सकाळ ही एक नवीन संधी असते। जर आपले विचार शुद्ध असतील, आपले कर्म प्रामाणिक असेल आणि आपल्या मनात इतरांबद्दल आदर आणि प्रेम असेल तर विश्वातील कोणतीही शक्ती तो दिवस अशुभ करूच शकत नाही। गेलेली वेळ कधीच परत येत नाही, म्हणून वेळेचं महत्त्व ओळखून दिवसाचं स्वागत आनंदानं आणि कृतज्ञतेने केलं पाहिजे, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो। तर श्रोते हो, शुभदिन आयोरेमध्ये आज इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रीराम समर्थ 14 जून, भगवंत जोडणे हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला. भगवंताजवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो. बाबळीची झाडे लावली तर त्यांना आम्ही कसे येतील. मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे, राम करता असे म्हणावे, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कधी कोणाकडे मान लवणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते. परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंताचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे, ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज. तेवढेच वचन पाळण्यात जो कुजराही करतो, पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे. संन्यासाने 1 दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसाचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी. ज्या

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण बीज उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत की शुद्ध व दर्जेदार जे बियाणं आहे ते राज्यातच उत्पादित होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज उत्पादन जो कार्यक्रम आहे तो राबविणं गरजेचं असतं. राज्यात अनेक पीक उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण जर कोणतं असेल तर शुद्ध आणि निरोगी आणि चांगल्या बियाण्याचा अभाव. बहुतेक शेतकरी तेच ते बियाणं वर्षानुवर्ष लावतात, त्यामुळे बियाण्याची उगवण शक्ती अधिक कमजोर होते. अपेक्षित उत्पादनासाठी बीज उत्पादन घेऊन शुद्ध प्रतीचं बियाणं वापरणं गरजेचं असतं. तर बीजोत्पादनातील ज्या प्रमुख बाबी आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये जमीन, हवामान, विलगीकरण अंतर, बीजोत्पादनासाठी वापरलेली जात, बीज प्रक्रिया, खताचं व्यवस्थापन, भेसळ काढणं, आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन, प्रक्षेत्रीय तपासणी, पीक काढणी, बीज प्रक्रिया केंद्र, बियाणे नमुना, त्या पिकाची बीजोत्पादकाची परिमाणे, ह्या सगळ्या बाबी बीजोत्पादनामध्ये प्रमुख बाबी ठरतात. तर ही जी बीजोत्पादन यंत्रणा आहे ही राज्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम जी राबवते त्याच्यामध्ये सार्वजनिक संस्था ज्या आहेत, महाबीज आहे, राष्ट्रीय बीज निगम आहे, शेती महामंडळ आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, खाजगी कंपन्या आणि वैयक्तिक बीज उत्पादक अशा या बीजोत्पादन यंत्रणा आहेत. बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्याकरता बियाण्याचे जे प्रकार असतात बीजोत्पादनामध्ये ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये केंद्रक बियाणं, नवीन जात तयार होऊन प्रसारित झाल्यावर पीक पैदासाकाराकडे जे बियाणं असतं त्यापासून तयार केलेल्या बियाण्यास केंद्रक बियाणं म्हणतात किंवा त्याला न्यूक्लियस सीड असंही सुद्धा म्हणतात. हा बीजोत्पादन कार्यक्रम बियाण्याच्या मूळ स्तोत्र पैदासाकाराच्या क्षेत्रावर तयार केला जातो. त्यात एकसारखी गुणधर्माची व उत्पादन क्षमतेची केवळ काही रोपं परागीभवनाच्या प्रकाराप्रमाणे विशिष्ट विलगीकरण अंतरावर राखून लावली जातात आणि गरजेप्रमाणे त्यातील परागीकरण नियंत्रित करून रोप पैदासकार त्याच्या गुणधर्माशी निरीक्षणे घेऊन फक्त इच्छित रोपातील बी वेगळे गोळा करतो आणि बियाण्यात 100% अनुवंशिक शुद्धतेची खात्री असते. म्हणून याला आपण केंद्रिक बियाणं किंवा न्यूक्लियस सीड असं म्हणतो. त्याच्यानंतरचं जे बियाणं असतं त्याला आपण पैदासकार बियाणं किंवा त्याला मूलभूत बियाणं असं सुद्धा संबोधतो. तर हे जे मूलभूत बियाणं आहे हे केंद्रिक बियाणं ज्याला न्यूक्लियस सीड म्हणतो आपण ते वापरून जे बीजगुणन केलं जातं त्याला पैदासकार बियाणं म्हणतात. पीक पैदासकाराच्या देखरेखीखाली दुसऱ्या पिढीत लावलेल्या ओळीमधून अशुद्ध रोपे दाखवणाऱ्या ओळी योग्य वेळी काढून उर्वरित राहिलेल्या ओळीचे बियाणे वेगळे गोळा केले जाते आणि त्याची अनुवंशिकता शुद्धता जवळपास 99% असते. याच्यापासून मग पुढे जे बियाणं असतं ते असते पायाभूत बियाणं. पायाभूत बियाणं ज्याला आपण फाउंडेशन सीड असं सुद्धा संबोधतो. हे बियाणं राज्यात बीजोत्पादक व बीजोत्पादन संस्था हे दोन्ही प्रकार राबवतात आणि मग याच्यापासून जे बियाणं तयार होतं त्याला आपण प्रमाणित बियाणं किंवा त्याला सत्यप्रत बियाणं अशा प्रकारचं बिया असतं. सत्यप्रत बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणाचा दर्जा असलेले बियाणं वापरलं जातं. पायाभूत व सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम बीजोत्पादकाच्या स्तरावर बीजोत्पादक अथवा बीजोत्पादन संस्थेमार्फत राबविण्यात येतो. बियाणे प्रमाणीकरणाच्या वेळी काही काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये ज्या दर्जाचे बियाणं उत्पादित करायचं आहे त्यासाठी आवश्यक दर्जाचं बियाणं अधिकृत मान्यताप्राप्त संस्थेकडूनच घ्यायला पाहिजे. बियाण्याची मोहर व टॅग त्याच्यावर व्यवस्थित लावलेला आहे की नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे. मोकळ्या बियाण्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करताना पिकाखाली आवश्यक असलेल्या विलगीकरणाचा विचार करून पेरणी केली पाहिजे. उदाहरणार्थ रब्बी हंगामासाठी पिकाचं विलगीकरण अंतर जे आहे ते गव्हाकरता 3 मीटर, कांद्याकरता पायाभूत बीज उत्पादनाकरता 1000 मीटर, प्रमाणित बियाण्याकरता 500 मीटर, हरभऱ्याकरता पायाभूत बीज उत्पादन जर असेल तर 10 मीटर आणि प्रमाणित बियाण्याकरता 5 मीटर. या सर्व जे अंतर विलगीकरणाची शिफारस आहे ते अंतर आपण पाळलं पाहिजे. बीजोत्पादन पिकाच्या वाढीसाठी अवस्थेत पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवून पिकात भेसळ असणारी जी वेगळी झाडं आहेत ती आपण नष्ट केली पाहिजे. पीक फुलोरा येण्यापूर्वी विशेषतः ती काढून टाकायला पाहिजे. आंतरमशागत करताना बीजोत्पादन क्षेत्र तनवीत राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. पायाभूत प्रमाणित बियाण्याची तपासणी जी आहे ती बीज प्रमाणीकरण यंत्राकडून वेळोवेळी करून घेतली पाहिजे. बीज प्रक्रिया केंद्रावर बियाण्याची जे आहे तृण बियाण्यापासून मुक्तता, काळी कचरा मोकळा करून घेणं, आकारानुसार बियाणं वेगळं करणं ह्या काळजी करायला पाहिजे आणि बियाणं नमुना काढला पाहिजे. कृषी अधिकारी, बीज प्रमाणीकरण यंत्रणा हे बीज प्रक्रिया केंद्रावरील प्रक्रिया झालेले बियाण्याचे नमुने घेतात, त्यास वर्किंग सॅम्पल असं सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने या सूत्रामध्ये शुद्ध बियाण्याचे उत्पादनाचे कार्य आपण जर पाळलं तर आपल्याला अतिशय फायदा होऊ शकतो. तर ह्या ज्या मूलभूत संकल्पना आहे आपण समजून घेऊन आपण शुद्ध प्रमाणित बियाणं तयार होण्याकरता एक घटक आहोत ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला शुद्ध बियाणं मिळू शकेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली मानसर।
1: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं। वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार? पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो। युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं? मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो। कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे? एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात। कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच। स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली। स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात। अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर, आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे। मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल। स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार। उठसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे। म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत? चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला। आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही। दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे। उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात। क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल। ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहेत। शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा आहे।
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, always heart touching।
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज, और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, कल हमने बात की थी उस गिरती हुई इमारत की और उस खोए हुए कारीगर की। हमें दुख था कि यह शरीर रूपी मंदिर मिट्टी में मिल जाएगा और इसे बनाने वाला दोबारा नहीं मिलेगा, लेकिन कबीर साहब को दुख में छोड़ देना उसकी फकीरी नहीं है, उनकी आदत नहीं है, वे तो हर समस्या का हल लेकर आते हैं। आज कबीर साहब हमें बता रहे हैं कि अगर दुख चाहते हो कि यह मंदिर बार बार ना गिरे, आज कबीर साहब हमें बता रहे हैं कि अगर तुम चाहते हो कि यह मंदिर बार बार ना गिरे अगर तुम इस जन्म और मरण के मलबे से थक चुके हो तो तुम्हें उस कारीगर को ढूंढना ही होगा। आज का दोहा परम प्रेम और मोक्ष का सूत्र है। आइए जानते हैं उस राज मिस्त्री से दिल लगाने का क्या फल मिलता है। कबीर मंदिर ढही पड़या ईंट भई सेम्बार, करी चेजारा सो प्रीतिड़ी जो ढहे न दूजी बार।

ग्रामगीता चिंतनाच्या 12व्या भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. वंदनीय राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला, तरी ते उचित कैसे? पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवाप्रती, मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा, यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12व्या भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील, ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा.

0: त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावोनी, वत्स जैसे म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओजपूर्ण, सुधारणोही त्या वाचून गावाचा कोण्या, या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती जनही सारे, यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी, सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारा सी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी, फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी, पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा, गर्द छायेतडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे, कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी, वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी, लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई, उडोनी तेथेची मारेती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे, जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद, ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी, सजवाया घर आपुले, लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्या परी, जरी त्या बागची न दिसता तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी, विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे, म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी, याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही, प्रमुख माणूसच बिघडला तर गावच दुःखात बुडेल, हे सगळं कार्यकर्त्यावर आहे, गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी, तैसेची आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे, पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा, आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व, स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या, सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाणं, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही, गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती, मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे, गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा, मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो, ऐसे होते सकळांचे, म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी, अस्थिपंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी, कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा, आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने, मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरवणी जाई, मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग। स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। ऐकूयात कार्यक्रम वतन का राग।

श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचं बीज हृदयात गेलं होतं आणि ते हळूहळू वाढत होतं। शाळेतील मुलं माझ्या घरी जमत आणि मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसं खेळातलं देऊळ केलं होतं, लहानसं मखर केलं होतं, त्याला बेगड लावून ते सजवलं होतं। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी होता। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असं मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र आणि मी पुष्कळ भजन करीत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदंग वाद्य थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोरानं वाजवीत असू आणि भजन म्हणत असू। आमच्या भजनानं सारी आळी दुमदुमून जाईल।
1: विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ, भजन करीती लहान बाळ, भजन करीती लहान बाळ।
0: अशी कितीतरी भजनं आम्ही नाचत असू म्हणत असू। भक्तील निरनिराळ्या प्रसंगाचे धावे आम्ही पाठ केले होते आणि तेही हात जोडून म्हणत असू। गजे

0: पांडवा रक्षण मधुसूदना गोपी जनमानस सरंजना पावे आता सत्वर अनाथनाथा रुक्मिणीवर भीमा तिरवासी विहारा जगद्वंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर असे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत. ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो, मराठी पाचवीत मी होतो, वय 11 वर्षाचं होतं नव्हतं, पण भक्तिभावानं आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस न शंका न संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करावायचा, परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान मी करायचा. कथा सारामृत या पोथीत स्नानाचं महत्व आहे. आईला विचारलं, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूनं शेंडी त्याच्या तोंडात पिळीन, मग तो उठेल नाही का ग? आई हसली आणि म्हणाली, तू वेडा आहेस, मला काही सांगता येत नाही, पण जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कुणीतरी शास्त्री येत आणि 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचं देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हतं. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्यानं सांगितलं तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष आणि 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झालं होतं. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे, थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कुणी नव्हतं, आम्ही मुलं जमलो होतो. भजन करण्याचं ठरलं. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले आणि भजन सुरू झालं. आम्ही गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटतं, डबा बडविण्यात आनंद वाटतो, पण मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असा घोष दुमदुमून गेला. आम्ही गाऊ लागलो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलानं देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचं पुराण कोणाला ऐकू जाईना.
1: काय शिंटी कार्टी आहेत
0: असं कुणी म्हणू लागलं.
1: हा सगळा त्या श्याम्याचा चावट पण आहे, इथं पुराण चाललंय समजू नये का?
0: पण घरातल्या माणसांना कसं आवडतं हे, त्यांनी बंद नको का करायला?
1: अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात,
0: अशी भाषणं देवळात होऊ लागली. आमचं भजन जोरात चालू होतं. आम्ही आजूबाजूचं जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवलं आणि त्याला ते म्हणाले,
1: जा रे त्या श्यामच्या घरी आणि म्हणावं आरडा ओरडा बंद कर, इथं पुराण चाललंय.
0: पण तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटलं होतं. ती वेगानं घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचं भान आम्हाला नव्हतं. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू सवे लढलो आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रभू सवे लढलो आम्ही कुस्ती रे.
0: आई रागानं म्हणाली,
1: श्याम ए श्याम.
0: मी चपापलो, भजन थांबलं, टाळ आणि डब्याचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती.
1: काय झालं आई?
0: मी विचारलं, तुला लाज नाही रे वाटत हा दुडुकस घालायला? आई रागानं बोलली,
1: आई हा काय दुडकूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत आणि तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतोय तो, छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातलाय, तू रागावलीस होय?
0: मी प्रेमानं पदर धरून विचारलं. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला आणि म्हणाला,
1: श्याम आ देवळात पुराण चाललंय, आ तुमचा धांगडधिंगा बंद करा, पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्यानं. आम्ही नाही बंद करणार, जा त्यांचं पुराण चाललंय तर आमचं भजन चाललंय.
0: माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम जरा हळू भजन करा, हे डबे कशाला वाजवायला हवेत, आणि ह्या झांजा मोठ्यानं ओरडलं म्हणजे देव मिळतो असं नाही. आपल्यामुळं जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसलं भजन. आई शांतपणे म्हणाली,
1: साधू संत सुद्धा टाळ वाजवीत भजन करीत.
0: म्हटलं, अरे पण मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवलं असतं. श्याम, देवाचं नाव प्रिय आहे का हे वाजवणं प्रिय आहे? आईनं विचारलं.
1: वाजविलं म्हणजे आई रंग चढतो ग, नुसतं नाव घ्यायला कंटाळा येतो ना ग.
0: मी म्हणालो, हळूहळू टाळ्या वाजवा म्हणजे झालं, मुद्दाम अडून बसू नये. वाजविणं ही महत्वाची गोष्ट नाही, तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड आणि हे वाजवणं हेच आवडतं. श्याम, ज्या पूजेमुळं उगच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलं तर तुमचंही काम होईल आणि देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू जा तू, हे नाही हो गलका करणार, असं म्हणून आई निघून गेली आणि भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला.
1: मोठे आले दुड्डाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भोजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात आणि पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करत बसतात,
0: असं आम्ही बोलू लागलो. पण काय करायचंय ते काही ठरेना. शेवटी मी म्हटलं,
1: आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया आणि नुसत्या टाळ्या वाजूया, मोठ्यानं वाजविण्यात काय. श्याम त्याला नाही आवडत.
0: बापू म्हणाला,
1: यात भित्रेपणा कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणं हे भूषण आहे.
0: मी विचारलं, माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले, त्यांना राम नामापेक्षा डबे बडवणं प्रिय होत, मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील आणि मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, तुला एकटंच जावं लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा, लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल आणि तुझ्या हातातील दिवा विझेल, पण तो पुन्हा लाव आणि पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानंच जावं लागेल.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्रुतहू प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

रामकृष्ण हरी। इथे सगळ्यांना हवं असतं थोडं अधिक थोडं जास्त, हमी सकट सुख हमी सकट माणस, पण आयुष्य ना कुणाला हमी देतं ना कुणाला कमी करतं। सांभाळून फक्त इतकंच ठेव क्षणभराचं हास्य, मनभराची माणसं आणि काळजाला भिडणारं आयुष्य। कधी टोमणे मिळतील कधी टाळ्या वाजवतील हे आयुष्य आहे मित्रांनो, कधी हलकं कधी जड पण चालतच राहणार। बाकी सगळं उगाचच अवास्तवीय अपेक्षेत गमावू नका। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 14 जून। चला तर मग चेहऱ्यावर एक गोड हसू आणूया आणि आजच्या दिवसाचं स्वागत करूया। शुभदिन आयोरे, चला जाणून घेऊया आजच्या दिवसाचं महत्व। आज 14 जून हा दिवस जागतिक आणि राष्ट्रीय पातळी

दिवसाचा मुख्य संदेश आहे ध्वज दिन. 1777 मध्ये अमेरिकेने अधिकृतपणे आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. त्याची आठवण म्हणून अमेरिकेत आज फ्लॅग डे साजरा केला जात असतो. आजच्या दिवशी क्रीडा, राजकारण आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचा जन्म झालाय. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि आपल्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालणारे धडाडीचे नेते, आज त्यांचा वाढदिवस. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती. स्टेफी ग्राफ टेनिस जगतातील महान खेळाडू, ज्यांनी तब्बल 377 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखलं आणि 22 ग्रँड स्लॅम पदकं सुद्धा जिंकली. किरण खेर भारतीय रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनवरील उत्कृष्ट अभिनेत्री आणि राजकारणी. के आसिफ भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महाकाव्य मानल्या गेलेल्या मुघले आजम या चित्रपटाचे महान दिग्दर्शक. स्मृती दिन आजच्या दिवशी आपण अशा काही व्यक्तींचं स्मरण करतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रात न मिटणारा ठसा उमटवला. सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडचा एक अत्यंत प्रतिभावान, विज्ञानाची आवड असणारा आणि आकाशातील ताऱ्यांवर प्रेम करणारा अभिनेता. 2020 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं अचानक जाणं चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेलं. मॅक्स वेबर आधुनिक समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राचा पाया रचणाऱ्या महान विचारवंतांपैकी एक. स्वतःचा शोध घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला झोकून देणं. आणि आजची बोधकथा, रोहन नावाचा एक तरुण मुलगा होता. त्याला नेहमी वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण काय करावं हे त्याला समजत नव्हतं. 14 जूनच्या दिवशी कॉलेजात जात असताना त्याला एका हॉस्पिटल बाहेर जागतिक रक्तदाता दिनचा बोर्ड दिसला. त्याने आज जाऊन आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केलं. रक्त दिल्यानंतर त्याला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळालं. या घटनेला 5 वर्ष झाली. एक दिवस रोहनचा मोठा बाईक अपघात झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा खूप रक्तस्राव झाला होता आणि त्याला ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची तातडीने गरज होती. सुदैवानं आदल्याच दिवशी एका अनोळखी व्यक्तीने रुग्णालयात येऊन रक्तदान केलं होतं. त्या रक्तामुळे रोहनचे प्राण वाचले. जेव्हा रोहन शुद्धीवर आला तेव्हा त्याला निसर्गाचा एक सुंदर नियम समजला. तात्पर्य हेच, आपण दिलेलं दान किंवा केलेली मदत कधीही वाया जात नाही. तुम्ही जगाला जे देता तेच फिरून योग्य वेळी तुमच्याकडे परत येतं. त्यामुळे मदत करायला कधीही मागेपुढे पाहू नका. श्रोते हो, अनेकदा आपण पंचांग, मुहूर्त किंवा ग्रहांची दशा पाहून ठरवतो की आजचा दिवस चांगला आहे की वाईट. पण निसर्गानं आणि ईश्वरानं आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन दिवस, प्रत्येक नवीन सकाळ ही एक नवीन संधी असते. जर आपले विचार शुद्ध असतील, आपले कर्म प्रामाणिक असेल आणि आपल्या मनात इतरांबद्दल आदर आणि प्रेम असेल तर विश्वातील कोणतीही शक्ती तो दिवस अशुभ करूच शकत नाही. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून वेळेचं महत्त्व ओळखून दिवसाचं स्वागत आनंदानं आणि कृतज्ञतेने केलं पाहिजे. कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. तर श्रोते हो, शुभदिन आयोरेमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 14 जून, भगवंत जोडणे हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो.

बाबळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत, शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म। मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे, राम करता असे म्हणावे, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी। भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते। ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कधी कोणाकडे मान लवणार नाही। एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते। परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये। परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही। व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये। आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी, लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे। आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानाने देवघेव करावी। व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे। कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही। आपण श्रीमंताचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये, अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे। प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे, ही संपत्तीची समान वाटणी होय। मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते। काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज। तेवढेच वचन पाळण्यात जो कुजराही करतो, पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे। संन्यासाने एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसाचा संग्रह करावा। आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये। मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी। ज्या

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण बीज उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत की शुद्ध व दर्जेदार जे बियाणं आहे ते राज्यातच उत्पादित होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज उत्पादन जो कार्यक्रम आहे तो राबविणं गरजेचं असतं. राज्यात अनेक पीक उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण जर कोणतं असेल तर शुद्ध आणि निरोगी आणि चांगल्या बियाण्याचा अभाव. बहुतेक शेतकरी तेच ते बियाणं वर्षानुवर्ष लावतात, त्यामुळे बियाण्याची उगवण शक्ती अधिक कमजोर होते. अपेक्षित उत्पादनासाठी बीज उत्पादन घेऊन शुद्ध प्रतीचं बियाणं वापरणं गरजेचं असतं. तर बीजोत्पादनातील ज्या प्रमुख बाबी आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये जमीन, हवामान, विलगीकरण अंतर, बीजोत्पादनासाठी वापरलेली जात, बीज प्रक्रिया, खताचं व्यवस्थापन, भेसळ काढणं, आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन, प्रक्षेत्रीय तपासणी, पीक काढणी, बीज प्रक्रिया केंद्र, बियाणे नमुना, त्या पिकाची बीजोत्पादकाची परिमाणे, ह्या सगळ्या बाबी बीजोत्पादनामध्ये प्रमुख बाबी ठरतात. तर ही जी बीजोत्पादन यंत्रणा आहे ही राज्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम जी राबवते त्याच्यामध्ये सार्वजनिक संस्था ज्या आहेत, महाबीज आहे, राष्ट्रीय बीज निगम आहे, शेती महामंडळ आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, खाजगी कंपन्या आणि वैयक्तिक बीज उत्पादक अशा या बीज उत्पादन यंत्रणा आहेत. बीज उत्पादन कार्यक्रम राबवण्याकरता बियाण्याचे जे प्रकार असतात बीज उत्पादनामध्ये ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये केंद्रक बियाणं, नवीन जात तयार होऊन प्रसारित झाल्यावर पीक पैदासाकाराकडे जे बियाणं असतं त्यापासून तयार केलेल्या बियाण्यास केंद्रक बियाणं म्हणतात किंवा त्याला न्यूक्लियस सीड असंही सुद्धा म्हणतात. हा बीज उत्पादन कार्यक्रम बियाण्याच्या मूळ स्त्रोत पैदास करायच्या क्षेत्रावर तयार केला जातो. त्यात एकसारखी गुणधर्माची व उत्पादन क्षमतेची केवळ काही रोपं परागीभवनाच्या प्रकाराप्रमाणे विशिष्ट विलगीकरण अंतरावर राखून लावली जातात आणि गरजेप्रमाणे त्यातील परागीकरण नियंत्रित करून रोप पैदासकार त्याच्या गुणधर्माशी निरीक्षणे घेऊन फक्त इच्छित रोपातील बी वेगळे गोळा करतो आणि बियाण्यात 100% अनुवंशिक शुद्धतेची खात्री असते म्हणून याला आपण केंद्रित बियाणं किंवा न्यूक्लियस सीड असं म्हणतो. त्याच्यानंतरचं जे बियाणं असतं त्याला आपण पैदासकार बियाणं किंवा त्याला मूलभूत बियाणं असं सुद्धा संबोधतो. तर हे जे मूलभूत बियाणं आहे हे केंद्रित बियाणं ज्याला न्यूक्लियस सीड म्हणतो आपण ते वापरून जे बीजगुणन केलं जातं त्याला पैदासकार बियाणं म्हणतात. पीक पैदासकाराच्या देखरेखीखाली दुसऱ्या पिढीत लावल्या ओळीमधून अशुद्ध रोपे दाखवणाऱ्या ओळी योग्य वेळी काढून उर्वरित राहिलेल्या ओळीचे बियाणे वेगळे गोळा केले जाते आणि त्याची अनुवंशिकता शुद्धता जवळपास 99% असते. याच्यापासून मग पुढे जे बियाणं असतं ते असते पायाभूत बियाणं. पायाभूत बियाणं ज्याला आपण फाउंडेशन सीड असं सुद्धा संबोधतो. हे बियाणं राज्यात बीजोत्पादक व बीजोत्पादन संस्था ह्या दोन्ही प्रकार राबवतात आणि मग याच्यापासून जे बियाणं तयार होतं त्याला आपण प्रमाणित बियाणं किंवा त्याला सत्यप्रत बियाणं अशा प्रकारचं बिया असतं. सत्यप्रत बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणाचा दर्जा असलेलं बियाणं वापरलं जातं. पायाभूत व सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम बीजोत्पादकाच्या स्तरावर बीजोत्पादक अथवा बीजोत्पादन संस्थेमार्फत राबविण्यात येतो. बियाणे प्रमाणीकरणाच्या वेळी काही काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये ज्या दर्जाचे बियाणं उत्पादित करायचं आहे त्यासाठी आवश्यक दर्जाचं बियाणं अधिकृत मान्यताप्राप्त संस्थेकडूनच घ्यायला पाहिजे. बियाण्याची मोहर व टॅग त्याच्यावर व्यवस्थित लावलेला आहे की नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे. मोकळ्या बियाण्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करताना पिकाखाली आवश्यक असलेल्या विलगीकरणाचा विचार करून पेरणी केली पाहिजे. उदाहरणार्थ रब्बी हंगामासाठी पिकाचं विलगीकरण अंतर जे आहे ते गव्हाकरता 3 मीटर, कांद्याकरता पायाभूत बीज उत्पादनाकरता 1000 मीटर, प्रमाणित बियाण्याकरता 500 मीटर, हरभऱ्याकरता पायाभूत बीज उत्पादन जर असेल तर 10 मीटर आणि प्रमाणित बियाण्याकरता 5 मीटर. या सर्व जे अंतर विलगीकरणाचं शिफारस आहे ते अंतर आपण पाळलं पाहिजे. बीज उत्पादन पिकाच्या वाढीसाठी अवस्थेत पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवून पिकात भेसळ असणारी जी वेगळी झाडं आहेत ती आपण नष्ट केली पाहिजे. पीक फुलोरा येण्यापूर्वी विशेषतः ती काढून टाकायला पाहिजे. आंतरमशागत करताना बीज उत्पादन क्षेत्र तंदुरुस्त राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. पायाभूत प्रमाणित बियाण्याची तपासणी जी आहे ती बीज प्रमाणीकरण यंत्राकडून वेळोवेळी करून घेतली पाहिजे. बीज प्रक्रिया केंद्रावर बियाण्याची जे आहे तृण बियाण्यापासून मुक्तता, काळी कचरा मोकळा करून घेणं, आकारानुसार बियाणं वेगळं करणं ह्या काळजी करायला पाहिजे आणि बियाणं नमुना काढला पाहिजे. कृषी अधिकारी, बीज प्रमाणीकरण यंत्रणा हे बीज प्रक्रिया केंद्रावरील प्रक्रिया झालेल्या बियाण्याचे नमुने घेतात, त्यास वर्किंग सॅम्पल असं सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने या सूत्रामध्ये शुद्ध बियाण्याचे उत्पादनाचे कार्य आपण जर पाळलं तर आपल्याला अतिशय फायदा होऊ शकतो. तर ह्या ज्या मूलभूत संकल्पना आहे आपण समजून घेऊन आपण शुद्ध प्रमाणित बियाणं तयार होण्याकरता एक घटक आहोत ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला शुद्ध बियाणं मिळू शकेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 90.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं। वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार। पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो। युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं। मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो। कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात। कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच। स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली। स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात। अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर, आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे। मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल। स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार। उठसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे। म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत। चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला। आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही। दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे। उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात। क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल। ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहे। शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा आहे।
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली माणसं।

0: साची सोहळा आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा, गर्द छाये तडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे. कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी. लतावरी झुलती पक्षी सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी पिकली फळे त्या ठाई, उडोनी तेथेची मारेती झडप रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प तैसा भोग त्या पावे, जिकडे तिकडे सुगंध उसळे उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद, ऐसे दृश्य पाहे प्राणी तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी सजवाया घर आपुले, लहान अंगणी बाग लावी अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्या परी, जरी त्या बागची न दिसता तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्त्वता जे देखे ते आपण करी, विशेषता ऐसे मुलांचे वागणे त्यांचे कार्यची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे, म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी मुले आचरतील घरी दारी माता पित्याशी वडवोनी. याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही. प्रमुख माणूसच बिघडला तर गावच दुःखात बुडेल हे सगळं कार्यकर्त्यावर आहे. गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी. तैसेची आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे, पहिले बिघडती मुखंड आमुचे मग बिघडे गाव सारा. आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाण, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही. गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती, मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा. मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो ऐसे होते सकळांचे. म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी. अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा, आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने. मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरवूनी जाई, मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे.
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

श्रुतीहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्यामची आई परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचं बीज हृदयात गेलं होतं आणि ते हळूहळू वाढत होतं। शाळेतील मुलं माझ्या घरी जमत आणि मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसं खेळातलं देऊळ केलं होतं, लहानसं मखर केलं होतं, त्याला बेगड लावून ते सजवलं होतं। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी होता। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असं मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र आणि मी पुष्कळ भजन करीत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदंग वाद्य थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोरानं वाजवीत असू आणि भजन म्हणत असू। आमच्या भजनानं सारी आळी दुमदुमून जाईल।
2: विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ, भजन करीती लहान बाळ, भजन करीती लहान बाळ।
1: अशी कितीतरी भजनं आम्ही नाचत असू, म्हणत असू। भक्तील निरनिराळ्या प्रसंगाचे धावे आम्ही पाठ केले होते आणि तेही हात जोडून म्हणत असू।
2: गजेंद्राची ऐकुनी करुणा, सत्वर पावलासी जगज्जीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारणा पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जनमानस सरंजना पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणीवर भीमा तिरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर।
1: असे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत। ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते। आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो। मराठी पाचवीत मी होतो, वय 11 वर्षाचं होतं नव्हतं, पण भक्तिभावानं आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो। त्यावेळेस न शंका न संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करावयाचा, परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान मी करायचा। कथा सारामृत या पोथीत स्नानाचं महत्व आहे। आईला विचारलं, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूनं शेंडी त्याच्या तोंडात पिळीन, मग तो उठेल नाही का ग?
3: आई हसली आणि म्हणाली, तू वेडा आहेस, मला काही सांगता येत नाही, पण जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच।
1: चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे। कुणीतरी शास्त्री येत आणि 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत। सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचं देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हतं। त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जर मोठ्यानं सांगितलं तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष आणि 10-20 बायका बसत असत। त्या दिवशी रविवार होता। देवळात पुराण सुरू झालं होतं। आई पुराणास गेली होती। ती पुराणाला फार वेळ बसत नसे, थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे। घरात कुणी नव्हतं, आम्ही मुलं जमलो होतो। भजन करण्याचं ठरलं। घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले आणि भजन सुरू झालं। आम्ही गाऊ लागलो। तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला। लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटतं, डबा बडविण्यात आनंद वाटतो, पण मोठ्या माणसांना ती कटकट होते।
2: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही गाऊ लागलो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती.
1: आमच्या कोलाहलानं देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचं पुराण कोणाला ऐकू जाईना.
4: काय शिंटी कार्टी आहेत
1: असं कुणी म्हणू लागलं.
4: हा सगळा त्या शाम्याचा चावट पण आहे. इथं पुराण चाललंय समजू नये का.
1: पण घरातल्या माणसांना कसं आवडतं हे.
4: त्यांनी बंद नको का करायला. अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात
1: अशी भाषणं देवळात होऊ लागली. आमचं भजन जोरात चालू होतं. आम्ही आजूबाजूचं जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवलं आणि त्याला ते म्हणाले
4: जा रे त्या शानच्या घरी आणि म्हणावं आरडा ओरडा बंद कर इथं पुराण चाललंय.
1: पण तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटलं होतं. ती वेगानं घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचं भान आम्हाला नव्हतं. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो.
2: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रभू सवे लढलो आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रभू सवे लढलो आम्ही कुस्ती रे.
1: आई रागानं म्हणाली
4: श्याम ए श्याम.
1: मी चपापलो. भजन थांबलं. टाळ आणि डब्याचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती.
4: काय झालं आई.
1: मी विचारलं तुला लाज नाही रे वाटत हा दुडुकूस घालायला. आई रागानं बोलली
4: आई हा काय दुडकूस. आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत आणि तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतोय तो. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातलाय. तू रागावलीस होय.
1: मी प्रेमानं पदर धरून विचारलं. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला आणि म्हणाला
2: श्याम आ देवळात पुराण चाललंय. आ तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्यानं. आम्ही नाही बंद करणार. जा त्यांचं पुराण चाललंय तर आमचं भजन चाललंय.
1: माझा एक मित्र म्हणाला
4: अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि ह्या झांजा मोठ्यानं ओरडलं म्हणजे देव मिळतो असं नाही. आपल्यामुळं जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसलं भजन.
1: आई शांतपणे म्हणाली
4: साधू संत सुद्धा टाळ वाजवीत भजन करीत.
1: म्हटलं अरे पण मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवलं असतं. श्याम देवाचं नाव प्रिय आहे का हे वाजवणं प्रिय आहे. आईनं विचारलं
4: वाजविलं म्हणजे आई रंग चढतो ग. नुसतं नाव घ्यायला कंटाळा येतो ना ग.
1: मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा म्हणजे झालं. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणं ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड आणि हे वाजवणं हेच आवडतं. श्याम ज्या पूजेमुळं उगतच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा. माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलं तर तुमचंही काम होईल आणि देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू जा तू हे नाही हो गलका करणार असं म्हणून आई निघून गेली आणि भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला.
4: मोठे आले दुड्डाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भोजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात आणि पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करत बसतात
1: असं आम्ही बोलू लागलो. पण काय करायचंय ते काही ठरेना. शेवटी मी म्हटलं
4: आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया आणि नुसत्या टाळ्या वाजूया. मोठ्यानं वाजविण्यात काय श्याम त्याला नाही आवडत.
1: बापू म्हणाला
4: यात भित्रेपणा कुठे आहे. विचाराप्रमाणे वागणं हे भूषण आहे.
1: मी विचारलं. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणं प्रिय होत. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील आणि
3: मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, तुला एकटंच जावं लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल आणि तुझ्या हातातील दिवा विझेल, पण तो पुन्हा लाव आणि पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानंच जावं लागेल.
0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
5: आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रुतहू प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: हाय, मी आर्जेस्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.